0: टपक झपक तू वार बदरवा बरस बरस तू कार बदरवा लपक झपक लपक झपक लपक झपक तू
1: आ दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना ना